दर्शन संत प्यारे जियो हो खोले जो कोल कमाई गुरु दर्शन संत प्यारे जियो रहो तेरा मुख सुहावा जियो सहज तुन वाणी चिर होए देखे सारंग पानी तन सो देस जहां तू बसिया

तू सांझा साहिब बाप हमारा, नौ निध तेरे अखुट भंडारा, जिस तू दे सो त्रिपति अकावे, सोई भगत तुम्हारा जियो, सबको आसे तेरी बैठा, कट कट अंतर।